म्युझिकलियॉस आकाशवाणी एफ एम रेनबो शानो परत एकदा योकार 105.4 मेगाहर्ट्स एफ एम रेनबो सेवेत. शाणा बरोबर सुवर्जन 5 मिनटं आणि 42 सेकंद जातात. जाणून घेऊया आजच्या दिसा 105.4 मेगाहर्ट्स एफ एम रेनबो सेवेत वितरावपाच्या कार्यावळींची रूपरेषा. यशाला रूपरेषा सांगून झाल्या उपरांत 10 मिनटांचेर पुष्पांजली भक्तिगीता देशभक्तिगीतांची ही कार्यावळ तुमच्या भेटीक. 10:30 मिनटांचेर कोंकणीतल्यान मुखेल खबरो आणि त्या उपरांत हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत विदुषी तनिमा ठाकूर हांच्या गायनात राग अहिर भैरव तुमकां ऐकपाक मेळटलो. सात 5 मिनटांचेर इंग्लिशेतल्यान खबरो आणि त्या उपरांत 7:10 मिनटांचेर नमस्कार गोवा. सात 10 मिनटां ते 8 मजगती नमस्कार गोवा कार्यावळ आणि त्या मजगती 7:25 मिनटांचेर प्रादेशीक कोंकणी खबरो तुमकां ऐकपाक मेळटल्यो. 8:00 समाचार प्रभात हिंदीतल्यान खबरो. 8:15 कातारांचे कार्यावष्टन ह्या खातीर तालदारात. 8:40 कोंकणीतल्यान राष्ट्रीय खबरो आकाशवाणी पणजी केंद्राच्या स्टुडिओतल्यान तुमकां ऐकपाक मेळटल्यो. आणि त्या उपरांत बरोबर 9:00 सदाबहार हिंदी फिल्मी गीता. दहा 5 मिनटांचेर इंग्लिशेतल्यान खबरो आणि त्या उपरांत मराठी गीतांची मैफिल तुमकां ऐकपाक मेळटली. अकरा 5 मिनटांचेर कोंकणीतल्यान खबरो. त्या उपरांत 12:05 इंग्लिश खबरो. 12:10 चित्ररंजन हिंदी फिल्मी गीता ह्या कार्यावळीत तुमकां ऐकपाक मेळटली. आणि त्या उपरांत बरोबर 1:05 कातारांची कार्यावळ. दनपारच्या 2:00 मराठी नाट्यगीता तुमकां ऐकपाक मेळटली.

त्या उपरांत कार्यावळ पश्चिमी संगीताची बरोबर 2:30 2:32 ज्यूक बॉक्स ही पश्चिमी संगीताची कार्यावळ बरोबर 3 आफ्टरनून मेलोडीज. चार वरांचेर हिंदीतल्यान खबरो, 4:05 पश्चिमी संगीता खातीर रिक्वेस्ट प्रोग्राम मागणी गीतांचो हो प्रोग्राम इश्टानो. त्या उपरांत 4:58 कोंकणीतल्यान मुखेल खबरो आनी 5:10 ग्लोबल बीट्स.

5:35 मराठी भावगीतां तुमकां आयकपाक मेळटलीं, बरोबर 6:00 हिंदींतल्यान खबरो आनी 6:05 सगळ्यांच्या आवडीची कार्यावळ रेनबो सांज. सात:10 फोन इन संगीत सरगम. 7:20 प्रादेशीक कोंकणी खबरो तुमकां आयकपाक मेळटल्यो आनी त्याच बरोबर 8:00 कांतारांची कार्यावळ. 8:30 सदाबहार हिंदी फिल्मी गीतां, जाल्यार 9:00 प्रायोजीत कार्यावळ आर्गा तुका सोमिया. 9:30 कार्यावळी पश्चिमी संगीताच्यो. 9:30 स्पोर्टिंग लियर्स. 10:05 आरजेस चॉयज आणि 11:10 द मेलो आवर सॉफ्ट मेलोडीज. दर्शनो ही आशिली रूपरेषा आयच्या दिसा 105.4 MHz FM रेनबो सेवेत वितरपाच्या कार्यावळींची.

105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो सेवेबरोबर आकाशवाणी पणजी केंद्राची म्हादय सेवा 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्साचेर सुद्दां तुमी ट्यून इन करपाक शकता आनी त्याचबरोबर विविध भारती सेवा सुद्दां तुमी ट्यून इन करपाक शकता. आतां तुमी आयकता 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो म्युझिकली योर्स.

आकाशवाणी एफ एम रेनबो म्युझिकली या अधिष्ठानाबरोबर सवराजन 10 मिनटां जातात. पुष्पांजली ह्या भक्तिगीता आणि देशभक्ती गीतांच्या कार्यावेळी तुमकां येवकार.

मिष्टान्नो, पुष्पांजली ही भक्ती गीता आणि देशभक्ती गीतांची कार्यावर तुम्ही ऐकत आहात बरोबर सौवराजान 25 मिनटं आणि 59 सेकंद जातात. मिष्टान्नो, कार्यावळीने या खेळांना ऐकूया एक देशभक्ती गीत.

हर्षनो उठा राष्ट्रवीर हो स्वतंत्र व्हा सज्जवा उठा चला इष्टनो जोश आमका भरून दिवपा खातीर हे देशभक्ती गीत तुम्ही ऐकले आणि इष्टनो ह्याच बरोबर पुष्पांजली ह्या भक्तिगीता आणि देशभक्ती गीतांच्या कार्यावळीतल्या या खिणांक निरोप घेता. आकाशवाणी एफ एम रेनबो म्युझिकली यॉर्स इष्टनो कांय खिणां भितर आयकपाक रावात कोंकणीतल्यान मुखेल खबरो.

नमस्कार अवक्षता, युवासात काय मुखील खबरो. सिप्रसाच्या राष्ट्राध्यक्ष उच्च पावण्यावेळा शिष्टमंडळा वांगडा काल सांजेवेळा भारताच्या 4 दिसांच्या अधिकृत दौऱ्यार मुंबईत पावले. सांस्कृतीक आदान प्रदानाक चालना दिवपा खातीर आनी पुर्विल्ल्या संस्कृताये मदीं संवाद घटमूट करपा खातीर भारत आनी इटली 2027 हे संस्कृताय आनी पर्यटन वर्स म्हणून मनयतले. नव्यान स्थापन जाल्ल्या उत्तर प्रदेश राज्य ग्रामीण थळाव्या संस्था समर्पीत मागास वर्ग आयोगाच्या राष्ट्राध्यक्ष आनी वांगड्यांची नेमणूक उत्तर प्रदेश सरकारान अधिकृतपणान जाहीर केल्या. केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां अन्न आनी शेतकी संघटनेच्या एग्रिकोला पथकान भोवमान केल्ल्या खातीर परबीं भेटयल्यात. आकाशवाणी पणजी कॅज्युअल असायनीज न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर ह्या पदा खातीर तात्पुरत्या कराराचेर अर्ज मागयता. पदवीधर पिराय 21 ते 50 वर्सां मजगतीं आसची, कोंकणी भाशेचे बरे अणकार करपाचे कसब प्रसारणा खातीर योग्य आवाज आसपाक जाय. निमणी तारीख 1 जून आसा. गोंय पर्यटन खातें राज्यांतल्या MICE पर्यटनाक चालना दिवपा खातीर नोडल एजन्सी म्हणून MISC ब्युरो स्थापन करपाचे प्रक्रियेंत आसा अशें पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी सांगलां. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी काल मेटा, गुगल आनी टॅलिग्राम सयत मुखेल सोशल मिडिया प्लॅटफॉर्माच्या प्रतिनिधी कडेन बसका घेतली आनी स्पर्धात्मक परिक्षे संबंधित चुकीची म्हायती वाडत आशिल्ल्यान हुस्को उक्तायलो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: FM रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घरा घरान
1: हाय हाय आणि आता तर FM रेनबो पणजी पावता पुराय संसारांत
0: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात FM रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी FM रेनबो
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर
0: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हणजे भाषा सिलेक्ट करात
0: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि FM रेनबो गोवा सिलेक्ट करात
1: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन FM रेनबो
0: आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर
1: हय पुराय संसारभर

म्युझिकली युअर्स 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो एशानो हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन तुमकां माय मोगाचो येवकार. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत आयज विदुषी तनिमा ठाकूर हांच्या गायनांत त्यो सादर करता राग अहिर भैरव.

यशस्विनी, कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्वी

म्युझिकली आज आकाशवाणी एफ एम रेनबो इश्टानाबरोबर 7 वरांच्यान 10 मिनटां जातात. इंग्लिशींतल्यान सहक्षेपीत केल्ल्यो खबरो तुम्ही ऐकल्यो आणि आता ऐकूया कार्यावळ. नमस्कार.

0: दरम्यान तांची हत्या झाली. आज तांची पुण्यतिथी. राजीव गांधी हांचे हत्येचो हो दीस म्हळ्यार 21 मे हो दीस जागतीक दहशतवाद आनी हिंसाचार विरोधी दीस म्हणून पाळटा. जगभरांत शांती नांची, हिंसाचार नष्ट जावचो, दहशतवाद नष्ट जावचो हाचेरूच भर दिता आयचो हो खास दीस. आनीकय खुबश्यो म्हत्वाच्यो अश्यो घडणुको घडल्या आयच्या ह्या दिसा. 1881 वर्सा वॉशिंग्टन डीसी हांगा अमेरिकन रेड क्रॉस संस्थेची स्थापना जाल्ली तो दीस आयचोच 21 मे 1881. तर पॅरिसांत फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन म्हळ्यारच फिफा हे संस्थेची स्थापना जाल्ली. 1932 वर्सा अमेलिया एरहार्ट ह्यो अटलांटीक महासागर पेंवून वचपी पयल्यो महिला थारिल्ल्यो. 1992 वर्सा चीनान 1000 किलोटन क्षमतेच्या अणुबॉम्बाची यशस्वी अशी चाचणी घेतली. हो जगांतलो सगळ्यांत शक्तिशाली अणुस्फोट असे मानतात. 1994 वर्सा 43व्या जागतीक सौंदर्य स्पर्धेंत मिस इंडिया सुश्मिता सेन हांणी मिस युनिवर्स हो किताब जिखलो. हो किताब जिखपी त्यो पयल्यो भारतीय. तर ह्यो आनी अश्यो अनेक घटना नोंद करता आयचो हो खास दीस 21 मे.
1: दिन विशेष.

येशानो नमस्कार, गोवा घरीन परत एकदा तुमकां येवकार. प्रादेशीक कोंकणी खबरो तुमी आयकल्यो. येशानो नमस्कार, गोवा घरीतले मुखावयले गीत शंकर महादेवन हांचे हे गीत ब्रेथलेस.

एकजना आतिफ असलम हुनुहुन्छ आवाज यहाँ गीता खातिर तुम्हें आएको कदी आओ न हमारे देश आतिफ असलम हंस आवाज अतले है गीत ऐसा नमस्कार गोवा ही करे हो तुम्हें कहता ऐसा आज 21 मे आणि आज भारताचे सातवे पंतप्रधान राजीव गांधी हांचे निधन झाले ऐसा दर वर्षा 21 मे हो दीस राष्ट्रीय आतंकवाद विरोधी दीस म्हणून मनयतात आतंकवाद्यांनी केल्ल्या हिंसाचाराविषयी जागरूकताय करपा खातीर हो दीस आज मनयतात

0: ठरायली फी भरून आपलो अर्ज खबरा विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोय ह्या पत्त्यार हाडून दिवचो।
1: अधिक माहिती खातीर
2: संपर्क क्रमांक 7020672710।
1: नंबर परतून एक फावट 7020672710। ईमेल संपर्क
2: RNUAIRPANAJI@gmail.com
1: RNUAIRPANAJI@gmail.com। अर्ज पावपाची निमाणी तारीख
2: 1 जून 2024।
1: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे।
2: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात।
3: आकाशवाणी
4: चलो। आज 21 मे आणि आज आंतरराष्ट्रीय टी डे, आंतरराष्ट्रीय चा दीस मनयतात। इशानो चाय हाच्या उद्देगाच्या योगदानाक मान्यताय दिवप आणि संवसारात नितळ व्यापार आणि गुंतवणूक वाढोवप हो ताचो हेत आसा। इशानो तशेंच आंतरराष्ट्रीय चा दिसा निमतान चा वेवसायात काम करपी लोकांक एक रेकॉग्निशन दिवपाचें काम सुद्दां हो दीस करता। तर इशानो इसी बात पे एक गरम चाय की प्याली दो बनती है।

सानो हर दिल जो प्यार करेगा या फिल्मातल्यान अनू मलिक हांचो हो आवाज आणि संगीत ह्या गीता खातीर आशिल्ले. सानो नमस्कार. गोवा कार्यावळ तुम्ही ऐकतात आणि बरोबर 7:55 जातात. सानो भारताचे गगनयान मिशन हे इतिहास घडोवपाच्या वाटेन थोडीच पावलां फाटी आसा. गगनयान मिशन वरवीं भारताचे 3 अंतराळवीर 3 दिसांच्या मिशना खातीर पृथ्वीच्या 400 किलोमीटर वयल्या कक्षेन रावून परत धर्तरेचेर येतले. इश्टानो भारताचे घरगुती तंत्रगिन्यान भारतीय उद्योगांचो अणभव शिक्षणीक आणि संशोधन संस्थांची बौद्धीक क्षमता तशेंच आंतरराष्ट्रीय संशोधन संस्था इस्रो हांचे कडेन आशिल्ल्या तंत्रगिन्यानाचो वापर करून हे मिशन अंतराळांत वतलें.

हर्षनो हमें भी आपसे मिलकर अच्छा लगा. अंधाधुन या फिल्मातल्यान हे गीत अभिजीत श्रीवास्तव आणि अंशिका शर्मा हांचा जोडावाज इष्टानो अमित त्रिवेदी हांचे संगीत ह्या गीता खातीर आशिल्ले. आणि इष्टानो ह्याच बरोबर नमस्कार गोवा ह्या कार्यावळीतल्यान सुद्धा निरोप घेता.

तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर FM रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांज वेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावो येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर आयतारा FM रेनबोंत सांजवेळा 8 वरांचेर.

0: Shano hi sobit katara dume kata adik shi pazo share megahertz FM rainbow sevet. Ishano ka iskina vidur dumka yad kurundita artwara chais pintanchir ek pakravat koknitlan rashtriya khubro.
1: Gaon ani hao. Aikar gavantleo gazali gaon karang kirlan.
2: Gaon madi khas nao. Gaon re mozo gaon.
1: Dar mahinyacha pahilya brestara sakali 7:30 varancher शुभ प्रभात हे कार्यावळी आकाशवाणी पणजीच्या महादय चॅनलार
3: गाव आणि हाव

0: भारत इटली संबंधाची वाढती सखोलता दर्शयता. सांस्कृतीक आदानप्रदान आनी दोनी पुर्विल्या संस्कृताये मदी संवाद खोलायेन वाडोवपा खातीर भारत आनी इटली 2027 हे वर्स संस्कृती आनी पर्यटन वर्स म्हणून मनयतले. ह्या उपक्रमाक लागून दोनी देशांमदी परस्पर समजत वाडोवपाक आनी सांस्कृतीक राजकीय संबंध आनी घटमूट करपाक मजत जातली अशें इटलीचे प्रधानमंत्री मेलोनी हांणी सांगलां. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी काल मेटा, गुगल, टॅलिग्राम ह्या मुखेल सोशल मिडिया प्लॅटफॉर्मांच्या प्रतिनिधी कडेन बसका घेतली. स्पर्धात्मक परिक्षे संबंधित चुकीची माहिती वाडत आशिल्ल्यान खासा करून टॅलिग्राम चॅनल आनी निनावी ऑनलायन समूहाच्या माध्यमातल्यान हो प्रसार वाडत आशिल्ल्याचो गंभीर हुस्को ताणी उक्तायलो. 21 जूनाक जावपी नीट यूजी 2026 परिक्षेच्या फाटभुयेर ही बसका म्हत्वाची आसा. अस्तंत बंगालात आज दक्षिण 24 परगाना जिल्ह्यातल्या फाल्टा विधानसभा मतदारसंघात फेरमतदान जाता. सकाळी 7 वरांचेर मतदान सुरू जाले आनी सांजवेळा 6 वरांचेर मतदान सोंपतले. ह्या वेंचणुके खातीर 2 अपक्ष उमेदवारा सयत वट्ट 6 उमेदवार वेंचणूक मळार आसात. तृणमूल काँग्रेसीचो उमेदवार जहांगीर खान हांणी ह्या वेंचणुकेंत लढो दिवचो ना अशें जाहीर केला, पूण उमेदवारी फाटीं घेवपाची मुजत पयलींच सोंपिल्ल्यान मतपत्रिकेंत ताचें नांव औपचारीकपणान उरलां. भाजपाचो उमेदवार देवांशू पांडा तर काँग्रेसीन अब्दूर रज्जाक मोल्लाक उमेदवारी दिल्या, जाल्यार सीपीआयएमान शंभुनाथ कुर्मी हांकां उमेदवारी दिल्या. तिसऱ्या भारत केंद्रीय रस्तो येरादारी आनी म्हामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी काल नवी दिल्लींत जाल्ल्या उंचेल्या पांवड्यावेल्या बसकेंत आसामांतल्या 4,000 किलोमिटरा परस चड राष्ट्रीय म्हामार्ग प्रकल्पाच्या दर्ज्याची आनी देखरेखीच्या प्रगतीचो नियाळ घेतलो. बसकेवेळार तांणी प्रकल्पाचो टिकाऊपणा आनी रस्त्यावेल्या प्रवासाचो अनुभव सुदारपाक प्रत्यक्ष कामाच्या अंमलबजावणीक गती दिवप, गुणवत्तर देखरेख दवरपी यंत्रणा अधिक बळकट करप आनी आधुनीक बांदकाम पद्दतीचो अवलंब करप आवश्यक आशिल्ल्याचें अधोरेखीत केले. तशेंच म्हत्वाच्या हायवे कॉरिडॉराच्या कामात आडमेळी उणी करपा खातीर आनी प्रवाशांची सुरक्षीतताय सुनिश्चित करपा खातीर पावसाच्या हंगामा खातीर अद्ययावत तयारी करपाचे निर्देश तांणी दिल्यात. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
1: भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी.
2: वो कैसे?
1: अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत.
2: वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
1: भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
3: नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर.
0: आकाशवाणी पणजी, आता मुखावेल खबरो. तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदे उपरांत प्रसिद्ध झाल्ल्या संयुक्त निवेदनात भारत आनी नॉर्डिक देशांच्या सामायिक उद्दिष्टांची आनी दृष्टीकोनांची क्षेत्रां मांडली. हाचे वरवीं भारत नॉर्डिक संबंधाक हरित तंत्रज्ञान आनी नवोन्मेष सामरीक भागीदारीच्या स्तरार भरपाचो निर्णय घेतला. ऑस्लो दौऱ्यावेळार जाल्ल्या बहुपक्षीय आनी द्विपक्षीय चर्चांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी हरित संक्रमण, नील अर्थवेवस्था, जहाज बांदणी, भलायकी आनी संरक्षण ह्या सारख्या क्षेत्रांमदी नॉर्डिक गुंतवणुके खातीर आमंत्रीत केला.
4: ग्रीन टेक्नोलॉजी पार्टनरशिप से हम आइसलैंड की जियो थर्मल और फिशरीज, नॉर्वे की ब्लू इकोनॉमी और आर्कटिक और सभी नॉर्डिक देशों की मैरिटाइम और सस्टेनेबिलिटी की एक्सपर्टीज भारत के स्केल के साथ जोड़कर पूरे विश्व के लिए एक बेहतर भविष्य सुनिश्चित करेंगे.
0: भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार कबलात एफटीए आणि टेपा कबलातीच्या फाटभुयेर त्यांनी नॉर्डिक प्रदेशावांगडा अधिक मजबूत आर्थिक आणि व्यावसायिक संबंधा खातीर भारताची तीव्र इच्छा व्यक्त केली.
4: 10 वर्षों में हमारा बायलेटरल ट्रेड लगभग 4 गुना बढ़ा है. नॉर्डिक देशों के इन्वेस्टमेंट फंड भी भारत की रैपिड ग्रोथ में अहम साझेदार बन रहे हैं. पिछले एक दशक नॉर्डिक देशों से भारत में निवेश में लगभग 200% की बढ़ोतरी हुई है. तेजी से बढ़ते ट्रेड एंड इन्वेस्टमेंट ने भारत की ग्रोथ स्टोरी में तो योगदान दिया ही है, साथ ही नॉर्डिक देशों की अर्थव्यवस्थाओं में भी बहुत सकारात्मक भूमिका निभाई है और हजारों नए जॉब्स क्रिएट किए हैं.
0: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हांणी ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या एक मजबूत आत्मविश्वासू आनी सक्षम राष्ट्रांमदी जाल्ल्या परिवर्तनाचो पुरावो अशें म्हळां. दक्षिण कोरियामधल्या भारतीय समुदायाकडेन संवाद साधताना संरक्षण मंत्र्यान म्हळें की हे ऑपरेशन हाचो पुरावो आसा की भारत खंयच्याच स्वरुपातला दहशतवाद सहन करचो ना. भारत आपल्या नो फर्स्ट यूज धोरणाकडे वचनबद्ध असलो तरी तो खंयच्याच प्रकारची आण्वीक धमकी सहन करचो ना. सिंह आणि संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भरता मिळवपाच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. मंत्र्यांनी ठामपणान सांगले

0: निवड प्रक्रियेत लेखी परीक्षा, मुलाखत आणि आवाजाची चाचणी जातली.
1: उमेदवारांनी ठरायली फी भरून आपलो अर्ज खबरा विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
2: अधिक माहिती खातीर
0: संपर्क क्रमांक 7020672710.
2: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
0: RNUAIRPANAJI@gmail.com
2: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
0: 1 जून 2024.
2: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे.
0: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
3: आकाशवाणी.
4: आमचो भारत देश जो उदरगतीच्या दिखेन मुखार सरता आणि ताचो एक वांगडी म्हणल्यार गेल इंडिया लिमिटेड, एक महारत्न PSU जो देशाच्या एनर्जी सेक्युरिटीचो बॅकबोन असा. जातून क्लीन फ्युएल सोल्युशन्स चो विश्वास आमकां मेळटा, जसे CNG, PNG आणि LNG जो दिता सेफ, स्मार्ट आणि सस्टेनेबल एनर्जी दर घरांत, शारांत आणि इंडस्ट्रींक. जो देशभराच्या शारांनी, गावांनी आणि इंडस्ट्रींक आपल्या व्हड पाईपलाईन नेटवर्का कडेन जोडटा, तेव्हा बी सगळी नॅशनल सेफ्टी आणि कंप्लायन्स प्रोटोकॉल फॉलो करताना.
5: ही पॉवर येता गेलच्या अंडरग्राऊंड पाईपलाईन इतल्यान जी सायलेंटली काम करता, पण हाच्या सेफ्टीन तुमचो भाग महत्वपूर्ण असा. तर जेन्ना तुमका गॅस लिकाचो दुबाव असत जाल्यार रोखडेच तांच्या टोल फ्री नंबराचेर कॉल करात 1800118430 वा 15101 आणि गेलच्या परवानगे शिवाय पाईपलाईनच्या कुशीत खणपाचे काम टाळचे.
4: गेल इंडिया लिमिटेड दर कडेन जुळलेलो, दर घरांत उजवाड हाडपी आणि देशात मुखार उरपी सुरक्षित, स्वच्छ आणि स्मार्ट एनर्जी बरोबर.

जी हाँ दोस्तों, सदाबहार फिल्मी गीतन चिकारी तुम्हें गता देखे 504 MHz FM रेनबो सेवेद बरोबर 9:21 आणि 55 सेकंद जातात. मुखावेले सदाबहार गीत गीता दत्त आणि हेमंत कुमार हांचा जोड आवाज.

0: एशानो चित्रलेखा ह्या फिल्मा खातीर मन अडेहनसो ह्या गिताक आवाज आशिल्लो. एशानो ह्या खिणांक येता एक ल्हानसो चोवीसो बरोबर 9:30 आनी 35 सेकंद जातात.
1: अरे अरे अरे गुळयांची स्ट्रीप भायर कित्याक उडयली?
2: आगो गुळयो सोपल्यो मुगो त्यो.
1: गुळयो सोपल्यो म्हणून ती स्ट्रीप भायर उडव? तुका खबर ना
2: किदें?
1: घरान ओल्या कोयराची आणि सुक्या कोयराची अश्यो दोन बालद्यो आसात. किदें कळें सांग?
2: ओल्या कोयराची वेगळी बालदी आणि सुक्या कोयराची वेगळी बालदी अश्यो दोन बालद्यो.
1: चल तर सकल वच, उडयली सोपिल्ली वखदांची स्ट्रीप परत हाड आणि घरात आशिल्ल्या सुक्या कोयराच्या बालदेनूच उडय.
2: हा करता.
1: सुको आणि ओलो कोयर आपणेच व्यवस्थित उडवप ही स्वच्छतेच्या अभियानाची मुळावी सुरुवात.
2: बऱ्यो सवयो आपणवया, स्वच्छता राखूया.
1: स्वच्छता ही सेवा.
3: गाव आणि हाव ऐकार गावांतल्यो गजाली गावकऱ्यांकडल्यान.
4: गावामध्ये खास नाव गाव रे मजो गाव.
3: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 शुभ प्रभात हे कार्यावळीन आकाशवाणी पणजीच्या महादय चॅनलार.
5: गाव आणि हाव.

इशानो नया दौर या फिल्मा खातीर आशा भोसले आणि मोहम्मद रफी हांचो जोड आवाज, ओपी नय्यर हांचे संगीत या गीता खातीर आशिल्ले. इशानो या खेळांक येता एक ल्हानसोच विसव.

संशोधन लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक. सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात. सप्तसूर सप्तसूर.

लता मंगेशकर आणि किशोर कुमार ह्यांचो जोड आवाज इष्टानं तुम्ही ऐकलो एस डी बर्मन ह्यांचे संगीत ह्या गीता खातीर आशिल्ले. सदाबहार फिल्मी गीतांच्या ह्या प्रवासात मुखावेले गीत के जे येसुदास.

मित्रांनो, या गाण्यातील प्रत्येक शब्द जणू एखाद्या मंद वाऱ्यासारखा हृदयाला स्पर्श करून गेला. प्रेमाच्या नात्यात काही क्षण असे असतात जे मोठ्याने व्यक्त होत नाहीत, ते मोठ्याने व्यक्त करावे लागत नाहीत, ते फक्त अनुभवायचे असतात.

श्रोतेहो, मनात चांगले विचार, वागण्यात नम्रता आणि कर्मात प्रामाणिकपणा असेल तर देव शोधण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही, कारण देव हा आपल्या अंतकरणातच वास करतो.

0: श्रोते हो वसंतराव देशपांडे यांचे स्वर ह्या नाट्यगीतासाठी आपण ऐकले. कट्यार काळजात घुसली या नाटकातील हे गीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं संगीत ह्या गाण्यासाठी होतं.
1: एक जमाने में हुकुम सिंह को घर वाले कुड़कुड़दास बुलाते थे, क्योंकि लाइट पंखे चालू देखते ही वो सब पर चिल्लाने लगते थे.
2: अरे रमुआ, ये पंखा क्यों खुला छोड़ा? बिजली का बिल क्या तेरा बापू भरेगा?
1: पर आज उन्हें सब प्यारे लाल बुलाते हैं, क्योंकि जब से उन्होंने सोलर पैनल लगवाया है तब से मीटर की सुई भी चैन से सोती है और हुकुम सिंह भी. पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना आज ही रजिस्टर करें pmsuryaghar.gov.in पर.
3: हर घर सूर्य घर.
4: आपल्या जडणघडणीत आकाशवाणीची भूमिका असते फार महत्वाची. आकाशवाणी करते आपल्यावर चांगले संस्कार. आकाशवाणी बद्दल
5: गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत व्यक्त करतायत आपले विचार.
6: मी लहानपणापासून आकाशवाणी ऐकतो, आजही ऐकतोय, आपणही सर्वांनी ऐकावी ही विनंती.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरा विभागाकडल्यान आयिल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरा विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामाखातीर अर्ज मागयता.
1: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
2: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21-50 वर्सा.
0: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणीन अणकार करपाक येवपाक जाय.
1: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
2: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरा विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
0: अधिक माहिती खातीर
1: संपर्क क्रमांक 7020672710.
0: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
1: RNUAIRPANAJI@gmail.com.
0: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
1: 1 जून 2024.
0: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे.
1: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
3: आकाशवाणी.

श्रोते हो संगीत मत्स्यगंधा या नाटकासाठी. हे नाट्यगीत आपण ऐकलं पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं संगीत, वसंत कानेटकर यांची ही गीतरचना या गाण्यासाठी होती.

क्षणाला भाग्याचा, श्रोते हो कुलवधू या नाटकासाठी वाचणार कृष्णराव यांचं संगीत या गाण्यासाठी आपण ऐकलं. ज्योत्स्ना भोळे यांचे हे स्वर या गाण्यासाठी होते.

0: श्रोते हो संगीत जय जय गौरी शंकर या नाटकासाठी विद्याधर गोखले यांचे हे यांची ही गीतरचना, वसंत देसाय यांचं संगीत आणि पंडित राम मराठे यांचे स्वर ह्या नाट्यगीतासाठी आपण ऐकले. बरोबर 10:45 आणि 15 सेकंद होत आहेत. मित्रांनो, घेत आहोत एक लहानशीच विश्रांती.
1: नमस्कार, आय एम डॉक्टर अक्षित टांडन, सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट अँड प्रोफेशनल.

0: श्रोतेहो, मनाच्या तारा हळुवारपणे छेडणारं भक्ती संगीत.
1: विष्णू माय जग,
2: तरल स्पंदन जागवणारं भाव संगीत.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादई वाहिनीवर 9:30 वाजता
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज।

0: सुख म्हणजे
1: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादई वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
2: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
1: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
2: अगदी रोज अगदी रोज।

0: साजने अन कधी कधी ते कुढते रे मन एक पाखरू भिर भिर नारे कधी ते तर कधी
1: हो मित्रांनो मन एक पाखरू मन हे खरंच एका पाखरासारखं असतं कधी मुक्त आकाशात झेपावणार तर कधी भावना आणि आठवणींच्या फांदीवर श्रोते हो शंकर महादेवन यांचे स्वर या गाण्यासाठी आपण ऐकले. मराठी गाण्यांच्या या कार्यक्रमात थोडाच वेळ श्रोते हो आपल्याकडे आहे आणि कार्यक्रमातील हे पुढचं गाणं श्रेया घोषाल यांच्या स्वरात

रेनबो चे वितरावणी आमच्या स्टुडिओतल्या घड्याळात 11 वाजा जाऊन 6 मिनिटं आणि 5 सेकंद झाल्यात. आईच्या हे प्रसारण पुढे वर्ताना सदाम भशेनुच सुगम संगीत कार्यावळ सुरू करताना तन्वी वालावलकर.

स्वप्नील बांदोडकार हांचो हो आवाज साईश पाळणीकार हांचे गीत संगीतकार आशिल्ले अशोक पत्के. FM रेनबोचे वितरावणेंत तुमी आयकतात सुगम संगीत. आयकपे न्हू, सोसूंक जायना अशा गर्मीन जेन्ना मदींच पावस पडटा तेन्ना मनाक जाता ती खोशी, तिचो वेगळो अनुभव. चलात तर पावसांत भिजुया सितनाथ बुया आनी ट्रिस्का फेर्नांदीश हांच्या सांगातान.

0: खबरां विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
1: अधिक माहिती खातीर
2: संपर्क क्रमांक 7020672710.
1: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
2: RNUAIRPANAJI@gmail.com
1: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
2: 1 जून 2024.
1: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षांत घेवचे.
2: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
3: आकाशवाणी.

पुरुषोत्तमपय आणि दिव्या प्रभू हाणी गायिल्ल्या दोतोरभिका जेघाणेकार हांच्या गीता उपरांत सुगम संगीताची ही कार्यावळ आतां फुडें व्हरतना आयकुया अरविंद वेलिंगकार हांचो आवाज, बाकीबाब बोरकार हांचें गीत.

डॉक्टर शकुंतला भरणे ऐकूया कार्यावळीतले हे निमाणे गीत. त्यांनी गायली ही रचना दुर्भिका जे घाणेकर ह्यांची.

डॉक्टर शकुंतला अभर्णे यांचं आवाज, दोतर विकाजी घाणेकर यांचे हे गीत एफ एम रेनबोच्या वितरावणीत तुम्ही ऐकली. सुगम संगीताची ही कार्यावळ 12:05 आज आयताल्या दिल्ली केंद्रावेल्यान इंग्लिशीतल्यान खबरो आम्ही सहक्षेपीत करता. ह्यो खबरो जाल्या उपरांत कार्यावळींची रूपरेषा आणि उपरांत चित्ररंजन. ऐकत रावात एफ एम रेनबो.

एफ एम रेनबोचे वितरावणी तुमच्या सांगतान फुडे वतना आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान ह्या उपरांत दिसभरातल्या काय मुखेल अशा कार्यावळींची ही वळख. या खिणाक म्हादय चॅनलाचेर सुरू आसा अस्तुरीय कार्यावळ. अनघा कामत हांणी सादर केल्यो कविता आमी वितरायतात, तशेंच स्वर संगम कार्यावळींत शास्त्रीय संगीत शुभदा पराडकर हांचें गायन. 2:30 चित्र संगीत कोंकणीतली युवाणी घेवन येता 5:30 आमचे मनीसपण सांबाळुया. अमिता गोरगांवकार हांचे उलोव. 7:00 भक्ती संगीत किटकनाशकाचो सुरक्षित वापर चावडेर कार्यावळ घेवन येता 7:30 गिरिजा अक्षय नायक देसाय हांचे उलोव. कलात्मक गोंय 8:30 प्रयोगजिवी कलांची लय सादर करतात डॉ साहीर देशपांडे. दिल्ली केंद्रावेल्यान तरेकवार कार्यावळी आमी संक्षिप्त करतले. दिल्ली केंद्रावेल्यान 9:15 स्पॉटलायट, 9:30 कंट्री वाईड आणि 9:45 इनसाईट्स. शास्त्रीय संगीत 10:00 आणि कर्नाटक शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत 10:30 विद्वान डॉ एम बालमुरली कृष्णांचे गायन तुमकां आयकपाक मेळटले. म्हादय चॅनला वेल्यान ह्या उपरांत दिसभर वितरावपाच्यो ह्यो आशिल्ल्यो तरेकवार अश्यो कार्यावळी तुम्ही आयकली. कार्यावळींची ही रूपरेषा.

तुम्ही ताल ठरला फिल्मी संगीताचे रायकत चित्ररंजन जोधा अकबर या फिल्मात ए आर रेहमान यांच्या संगीत निर्देशनाखाला बेला शेंडे यांचा आवाज तुम्ही ऐकलं, जावेद अख्तर यांचे गीत. आणि ह्या उपरांत पाप या फिल्मात राहत फतेह अली खान.

चा 105.4 मेगाहर्ट्झांचे तुम्ही ऐकतात दनपारच्या सभेतल्यो. ह्यो तर एक वार कर्या होई. 12 वरां जावन 36 मिनटां जाल्यात. परतून एकदां तुमकां सगळ्यांक येवकार. तालधरात फिल्मी संगीताचेर आयकत चित्ररंजन.

अभिजीत आणि बाबुल सुप्रियो हांचं हो जोडावाज एफ एम रेनबोच्या वितरावणीत. तुम्ही ताल धरल्या फिल्मी संगीताचे रायकर चित्ररंजन. एक और एक ग्यारह फिल्मातल्या शंकर एहसान लॉय हांणी संगीतबद्ध केल्या या गीता उपरांत अलका याग्निक, अरूप कुमार राठोड आणि सांगाती ऐकूया आदेश श्रीवास्तव हांचे संगीत. फिल्म बस इतना सा ख्वाब.

बाबुल सुप्रियो आणि अलका याग्निक आगाज फिल्मातल्यात आणि गायल्या ह्या गीता उपरांत कार्यामुळे त्यांचा निर्णय स्वाधीर अलका याग्निक आणि उदित नारायण मन या फिल्मात

उदित नारायण आणि अलका याग्निक, तुम्ही ऐकलंय समीर हांचे गीत मन या फिल्मा खातीर. या गीता वांगडा सोपता चित्ररंजन. एफ एम रेनबोची वितरावणी तुम्ही ऐकतात तुमच्याच आवडीच्यो दनपारच्या सभेतल्यो. ह्यो तरेकवार कार्यावळी एक वर आता जायत आयला. दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो आमी सहक्षेपीत करता. याद आसुनी एक वर जावन 5 मिनटांचेर तुमकां ऐकपाक मेळटली कांतारां. ऐकत रावात एफ एम रेनबो.

0: आमचो भारत देश जो उदरगतीच्या दिखेन मुखार सरता आणि ताचो एक वांगडी म्हणल्यार गेल इंडिया लिमिटेड, एक महारत्न PSU जो देशाच्या एनर्जी सेक्युरिटीचो बॅकबोन असा, जातून क्लीन फ्युएल सोल्युशन्सचो विश्वास आमकां मेळटा, जसे CNG, PNG आणि LNG जो दिता सेफ, स्मार्ट आणि सस्टेनेबल एनर्जी दर घरांत, शारांत आणि इंडस्ट्रींक, जो देशभराच्या शारांनी, गावांनी आणि इंडस्ट्रींक आपल्या वड पाइपलाइन नेटवर्का कडेन जोडटा, तेवूय बी सगळी नॅशनल सेफ्टी आणि कंप्लायन्स प्रोटोकॉल फॉलो करताना.
1: ही पॉवर येता गेलच्या अंडरग्राउंड पाइपलाइनीतल्यान जी सायलंटली काम करता, पण हाच्या सेफ्टीन तुमचो भाग महत्वपूर्ण असा. तर जेन्ना तुमका गॅस लिकाचो दुबाव आसत जाल्यार रोखडेच तांच्या टोल फ्री नंबराचेर कॉल करात 1800-118430 वा 15101 आणि गेलच्या परवानगे शिवाय पाइपलाइनीच्या कुशीत खणपाचे काम टाळचे.
0: गेल इंडिया लिमिटेड दर कडेन जुळलेलो, दर घरांत उजवाड हाडपी आणि देशात मुखार उरपी सुरक्षित, स्वच्छ आणि स्मार्ट एनर्जी बरोबर.
2: बेटा, मैं कल अपने भतीजे के घर होके आया, देखकर हैरान रह गया कि वो लोग दिन भर AC चलाते हैं, रोज वॉशिंग मशीन चलाते हैं, घर में दो दो फ्रिज हैं, फिर भी उसका बिजली बिल पता है कितना आता है? 0. मैंने पूछा तो भतीजा बोला, चाचा जी सब ऊपर वाले की दया है. मतलब सोलर पैनल की. मैंने सोचा अब तो लगवाना ही पड़ेगा.
3: PM सूर्य घर मुफ्त बिजली योजना, जुड़ने के लिए रजिस्टर करें PM सूर्य घर .gov.in पर.

मौली हंसो आवाज तेन गायले हे गीत मळबा वयलो दो कातारांची ही कार्यावळ तुम्ही आयकतात एफ एम रेनबोच्या वितरावणीत. 1 वर जावन 30 मिनटां आनी 35 सेकंद जाल्यात. आयकपाक रावात मुखेल खबरो.

यावेळी आणि या खिणाक कातारा एकवर जाऊन 34 मिनिटं आणि 30 सेकंद आता झाले असतात. कातारांची कळ्यावळ आता पुढे वळताना विलियम रॉड्रिक्स, त्यांनी गायले हे लोकांगीत पाऊस बुगलेक पावलो.

श्रोतेह कार्यक्रमाचीही सुरुवात होते कीर्ती शिलेदार यांनी गायलेल्या अभोकी नाटकातील या पदानं. कार्यक्रमात यानंतर वसंतराव देशपांडे. ऐकूया स्वातंत्र्यवीर सावरकरांची ही रचना, वजेबुवा यांचं संगीत, नाटक संन्यस्त खड्ग.

अर्थ खड्ग या नाटकासाठी वझेबुवा यांचं संगीत, वसंतराव देशपांडे यांचा स्वर. श्रोतेहो नाट्यसंगीताचा हा कार्यक्रम एफ एम रेनबोच्या प्रसारणात आपण ऐकत आहात. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांच्या मानापमान या नाटकासाठी ऐकूया हा स्वर बकुळ पंडित यांचा.

0: बकुळ पंडित यांचा स्वर कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांच्या मानापमान या नाटकातील ही रचना आणि या पदाबरोबरच समाप्त होत आहे आजचा नाट्यसंगीताचा हा कार्यक्रम. आपण ऐकत आहात आपल्याच आवडीचे आमचे हे विविध रंगी कार्यक्रम FM रेनबोच्या प्रसारणात.
1: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी.
2: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना.
3: 2 ते 2:30 या वेळेत
4: हा छंद जीवाला लावी पिसे.
1: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भावतरंग. सदाबहार नाट्य संगीत
2: FM रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना. दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
3: FM रेनबो
2: संगीताची सप्तरंगी दुनिया.

श्रोतेहो, एफ एम रेनबोच्या प्रसारणात आपण ऐकतात आपल्याच आवडीचे आमचे हे विविधरंगी कार्यक्रम. 2:30 होत आहेत. आपला निरोप घेते मी चारुशीला. डीसीच्या साथीनं यानंतर पश्चिमी संगीत, पण त्याआधी मुखेल खबरो. ऐकत रहा एफ एम रेनबो.

नमस्कार, ह्यो आसात मुखेल खबरो. गोंय म्हायती आनी तंत्रगिन्याना वतीन घडोवन हाडिल्ल्या गोवा शकेथॉन ह्या उपक्रमाचे उक्तावण मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांचे हस्तुकी कळंगुटे बागा जाले. हे वेळार पर्यटन मंत्री रोहन खंवटे तशेंच कळंगुटचे आमदार मायकल लोबो हाजीर आशिल्ले. रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे अध्यक्ष आनी संस्थापक वांगडी मनोज परब हांणी सक्रीय राजकारण सोडपाचो निर्णय घोशीत केला. आयज सकाळीं पणजेंत पत्रकार परिशदेंत तांणी ही घोशणा केल्या. सम्राट क्लब माशेल आनी गोंय राज्य ग्रामीण उपजीविका अभियान हांच्या जोड पालवान घडोवन हाडिल्ल्या पुरुमेत्याचें फेस्त ह्या खाद्य संस्कृताय महोत्सवाक आयज सावन सुरवात जाल्या. हो महोत्सव नानूज विलेजांत भरला. हिंदू राष्ट्राचो आवाज वाडोवपा खातीर हिंदू जनजागृती समितीन 24 मे 2026 दिसा सांजवेळा 6 वरांचेर फोंडेच्या पोरण्या बस स्थानकाचेर भव्य हिंदू राष्ट्र जागृती सभा आयोजीत केल्या. हैदराबादेच्या भाग्यनगरांतले आमदार श्रीराम युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष टी राजसिंग हे सभेंत मार्गदर्शन करतले. गोंय राज्य दर्या संवर्धन धोरण 2020 खाला राज्याच्या प्रादेशीक उदकांत उक्त्या दर्यांतल्या पिंजऱ्यांतल्या नुस्तें संवर्धना खातीर नुस्तेमारी खात्यान अर्ज मागयल्यात. जलसंवर्धनाक चालना दिवप आनी खास करून नुस्तेमारा खातीर नव्या उदरनिर्वाहा खातीर संद निर्माण करप हो हे कृतीचो हेत आसा. 5 राष्ट्रांच्या अधिकृत भोंवडेच्या निमणे पांवड्यार प्रधानमंत्र्यांनी इटलीची भोंवडी यशस्वी रितीन करीत ते आयज नवी दिल्लींत पावल्यात. 2 प्राचीन संस्कृताये मदले देणेघेणे वाडोवपा खातीर तशेंच उलोवणी अदीक घटमूट करपा खातीर भारत आनी इटली 2026 हें वर्स संस्कृताय आनी पर्यटन वर्स म्हणून मनयतले. खेळांत आयपीएल क्रिकेट खेळा सर्तींत

0: जो भारत देश जो उदरगतीच्या दिखेन मुखार सरता आणि ताचो एक वांगडी म्हणल्यार गेल इंडिया लिमिटेड एक महारत्न PSU जो देशाच्या एनर्जी सेक्युरिटीचो बॅकबोन असा जातून क्लीन फ्युअल सोल्युशन्सचो विश्वास आमकां मेळटा जशे CNG PNG आणि LNG जो दिता सेफ स्मार्ट आणि सस्टेनेबल एनर्जी दर घरांत शारांत आणि इंडस्ट्रींक जो देशभराच्या शारांनी गावांनी आणि इंडस्ट्रींक आपल्या वड पाइपलाइन नेटवर्का कडेन जोडटा तेव्हा बी सगळी नॅशनल सेफ्टी आणि कंप्लायन्स प्रोटोकॉल फॉलो करता
1: ही पॉवर येता गेलच्या अंडरग्राउंड पाइपलाइनीतल्यान जी सायलेंटली काम करता पण हाच्या सेफ्टीन तुमचो भाग महत्वपूर्ण असा तर जेन्ना तुमका गॅस लिकाचो दुबाव असत जाल्यार रोखडेच तांच्या टोल फ्री नंबराचेर कॉल करात 1800-118430 वा 15101 आणि गेलच्या परवानगे शिवाय पाइपलाइनीच्या कुशीत खणपाचे काम टाळचे
0: गेल इंडिया लिमिटेड दर कडेन जुळलेलो तर घरांत उजवाड हाडपी आणि देशात मुखार उरपी सुरक्षित स्वच्छ आणि स्मार्ट एनर्जी बरोबर
2: ये मेरा छोटा भाई है ना बड़ा शरारती है कॉलेज में मार्कशीट फोटोशॉप करके पापा को दिखाता था कल मैंने लाइट बिल पर जीरो अमाउंट देखा तो सोचा इसने पक्का फोटोशॉप किया होगा वरना जीरो बिजली बिल कैसे पॉसिबल है पूछा तो बोलता है भैया सब ऊपर वाले की दया है सोलर पैनल है ना मैंने कहा ओ ये सही है बेटा
3: पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना जुड़ने के लिए रजिस्टर करें PM सूर्य घर .gov.in

नमस्कार, हांव देवश्री कामत, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या 5 देशांच्या अधिकृत दौऱ्याचो निमाणो पांवडो इटलीचो दौरा यशस्वीपणान करून नवी दिल्लीत परतले. भारतीय वाहन उद्योगाक जगात पहिल्या क्रमांकार हाडपाचे सरकाराचे उद्दिष्ट आसा अशे नवी दिल्लीत आयोजित AMKMच्या वर्सुकी नेतृत्व शिखर परिषदेत उलयतना केंद्रीय रस्ते येरादारी आनी महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी सांगले. रेव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे अध्यक्ष आनी संस्थापक वांगडी मनोज परब हांणी सक्रीय राजकारण सोडपाचो निर्णय जाहीर केला आनी पक्षाचे अध्यक्ष आनी संस्थापक वांगडी म्हणूनय पद सोडपाची इत्सा आसा अशें सांगलां. गोवा प्रदेश काँग्रेस समितीन आदले प्रधानमंत्री सर्गेस राजीव गांधी हांची पुण्यतिथी आयज पणजेच्या काँग्रेस हाऊसांत पाळी, जाल्यार बांबोळे गोंय वैजकीय महाविद्यालय वाठारांत आशिल्ल्या राजीव गांधी हांच्या पुतळ्याक फुलां घालून विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव तशेंच काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अमित पाटकार तशेंच काँग्रेसीच्या हेर फुडाऱ्यांनी आर्गां ओपली. गोवा राज्य दर्या संवर्धन धोरण 2020 खाला राज्याच्या प्रादेशीक उदकांत उक्त्या दर्यातले पिंजऱ्यांतल्या नुस्तें संवर्धन म्हळ्यार केज फार्मींग खातीर अर्ज मागयल्यात. सम्राट क्लब माशेल आनी गोवा राज्य ग्रामीण उपजीविका अभियान हांच्या फुडाकारान माशेल हांगा

सात वर जाऊन 10 मिनिटांचेर तुम्ही ऐकूंक शकतले फोन इन संगीत सरगम. तुमका जर या कार्यावळीन फोन करपाचो आसा, तुमची फरमाइश तुमका ऐकपाची आसा आणि म्हजे संगतांक उलोवपाचे आसा जाल्यार तुम्ही मुजरत फोन करू शकतात. नोट करून दवरात आमचो फोन नंबर 222-4457 किंवा 2421-285. येस, याद दवरात. 7:10 सावन मजगती 7:20 असलेल्या प्रादेशिक खबरो आमच्या म्हादय चॅनला वेल्यान 7:30 सावन परतून एक फावट फोन इन संगीत सरगम ही कार्यावळ आम्ही पुढे वरतले. 8:00 कातराची कार्यावळ आणि 8:30 पोन्या हिंदी फिल्म गीतांची कार्यावळ सदाबहार.

णवरांचेर तुमी आयकूंक शकतले प्रायोजीत कार्यावळ आर्गां तुका सोमया 9:30 स्पॉटिंग लियर्स 5:05 तुमी आयकूंक शकतले आरजेस चॉयस ही पश्चिमी संगीताची कार्यावळ मजगती 10:00 हिंदीतल्यान खबरो आमी दिल्ली किनाऱ्यावेल्यान सहक्षेपीत करतले 11:05 आसतल्यो इंग्लिशीतल्यान खबरो आणि 11:10 सावन द मेलोआर ही पश्चिमी संगीताची कार्यावळ रातच्या 12:05 मेरेन आणि मध्यान राती 12:05 आमगेले आयचे प्रसारण संपन्न जातले.

श्रोतेहो नमस्कार. 105.4 मेगाहर्ट्सवरून आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो सेवेतून बोलत आहोत. 5:36 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत भावगीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला या आहेत सुवर्णा माटेगावकर.

तुझे नि माझे एकच नाते. सुवर्णा माटेगावकर यांनी गायलेलं हे गीत नुकतंच आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया पंडित रामदास कामत यांनी गायलेलं हे गीत.

भीमराव पांचाळे यांनी गायलेली ही गझल नुकतीच आपण ऐकली. आणि कार्यक्रमात शेवटी नील नाडकर्णी आणि बेला शेंडे

मंडळी, या गीताबरोबरच आजचा भावगीतांचा कार्यक्रम इथेच संपन्न होतं. काही क्षणातच ऐकूया कोकणीतून ठळक बातम्या आणि त्यानंतर दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केलेल्या हिंदीतून बातम्या.

नमस्कार, राजश्री कामत आणि असत्काय मुखिल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या 5 देशांच्या अधिकृत दौऱ्याचा निम्न पावणो इटलीचा दौरा यशस्वीपणान पुराय करून नवी दिल्लीत पावल्या. भारतीय वाहन उद्योगाक जगात पहिल्या क्रमांकार हाडपाचे सरकाराचे उद्दिष्ट आसा असे नवी दिल्लीत आयोजित AMCHAM वर्सुकी नेतृत्व शिखर परिषदेत उलयताना केंद्रीय रस्ते येरादारी आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी सांगला. रेव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे अध्यक्ष आणि संस्थापक वांगडी मनोज परब हांणी सक्रीय राजकारण सोडपाचो निर्णय जाहीर केला आणि पक्षाचे अध्यक्ष आणि संस्थापक वांगडी म्हणून पद सोडपाची इच्छा आसा असे सांगला. गोवा प्रदेश काँग्रेस समितीन आदले प्रधानमंत्री सर्गेस्त राजीव गांधी हांची पुण्यतिथी आज पणजेच्या काँग्रेस हाऊसात पाळी. जाल्यार बांबोळी गोंय वैजकीय महाविद्यालय वाठारात आशिल्ल्या राजीव गांधी हांच्या पुतळ्याक फुलां घालून विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव तशेंच काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अमित पाटकार आनी काँग्रेसीच्या हेर फुडाऱ्यांनी तांकां आर्गां ओंपलीं. गोवा राज्य दर्या संवर्धन धोरण 2020 खाला राज्याच्या प्रादेशिक उदकांत उक्त्या दर्यांतल्या पिंजरांतल्या नुस्तें संवर्धन म्हळ्यार केज फार्मिंगा खातीर अर्ज मागयल्या. जलसंवर्धनाक चालना दिवप आनी खासा करून नुस्तेमारां खातीर नव्या उदरनिर्वाहाची संद निर्माण करप हो ह्या कृतीचो हेत आसा. आकाशवाणी पणजी कॅज्युअल असायनीस न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर ह्या पदा खातीर तात्पुरत्या कराराचेर अर्ज मागयता. पदवीधर पिराय 21 ते 50 वर्सां मजगती कोंकणी भाशेचे गिन्यान आनी अणकार करपाचे कसब आनी प्रसारणाक आवाज योग्य

0: ये मेरा छोटा भाई है ना, बड़ा शरारती है। कॉलेज में मार्कशीट फोटोशॉप करके पापा को दिखाता था। कल मैंने लाइट बिल पर जीरो अमाउंट देखा तो सोचा इसने पक्का फोटोशॉप किया होगा, वरना जीरो बिजली बिल कैसे पॉसिबल है। पूछा तो बोलता है, भैया सब ऊपर वाले की दया है, सोलर पैनल है ना। मैंने कहा, ओ ये सही है बेटा।
1: पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना, जुड़ने के लिए रजिस्टर करें pmsuryaghar.gov.in। हर घर सूर्य घर।
2: या सिस्टर लहानसाच ब्रेक घेऊन, कमर्शियल ब्रेक घेऊन आम्ही परत मिळतात। आमच्या देशात जायते असे कलाकार असतात जे कलाकारी खातीर प्रसिद्ध असतात, वेगवेगळ्यो कलाकुसरी, वेगवेगळे आर्टिस्टीक ड्रॉईंग करपी, वेगवेगळे स्कल्पचर तयार करपी, वेगवेगळे पुतळे तयार करपी, आणि कितले कितलेशेच म्हणून कितलीशीच खासियत आशिले लोक आमच्या भारत देशात आमकां मेळटात। वेगवेगळे आवाज काढपी लोक असतात, वेगवेगळे तंत्रज्ञान वापरून वेगवेगळे वेगवेगळे आणि संपूर्णपणे न्यू टेक्नॉलॉजी वापरून तयार करपी कारागीर कलाकार आमच्या देशात कमी ना। आता ल्हानशीच गजाल पळयात, चमचो। आमकां सदांच ह्या चमच्याची गरज लागता, खंयच्याय बाटलेनसून कितें साखर काड किंवा लोणचें काड किंवा आनी कितें सॉस, सॉस न्हय पूण जॅम काड किंवा आनी कितें।

चमचो आमकां लागतात. आमच्या भारत देशान ग्रिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या अधिकृत वेबसायटानुसार भारतातल्या शशिकांत प्रजापती हाज्या नांवार जगातल्या सगळ्यांत ल्हान लाकडी चमचो तयार करपाचे श्रेय ताका वता. प्रजापती शशिकांत हाका जगातले सगळ्यांत ल्हान लाकडी चमचो तयार करपाचे श्रेय ताका वता. ह्या विक्रमी लाकडी चमच्याची लांबी फकत 1.6 मिलीमीटर अर्थात 0.06 इंच इतकीच असा.

नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या 5 दिसांच्या अधिकृत दौऱ्याचो निमणो पांवडो इटलीचो दौरो यशस्वीपणान करून नवी दिल्लीत परतल्या. भारत आनी इटलीन दोनूय देशांनी शेती, म्हत्वपूर्ण खनिजां, आयुर्वेद, विज्ञान आनी तंत्रज्ञान

0: दरम्यान आनी खुबशा क्षेत्रात कबलात केल्या. रोमात आपली इटालियन समपदस्थ जॉर्जिया मेलोनी वांगडा दिल्ल्या एका संयुक्त पत्रकार निवेदनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी म्हळा की इटली जगभरात डिझायन आनी अचूकते खातीर फामाद आसा, तर भारताची ओळख ही विशालता, प्रतिभा आनी परवडपी नवनिर्मितीचे सामर्थ्यशाली केंद्र म्हणून आसा.
1: हमारी भावी साझेदारी को और सशक्त बनाने के लिए विस्तृत रूप से चर्चा की. भारत इटली जॉइंट स्ट्रेटेजिक एक्शन प्लान 2025-2029 हमारी साझेदारी को एक प्रैक्टिकल और फ्यूचरिस्टिक ढांचा प्रदान करता है. हम इस पर समयबद्ध तरीके से आगे बढ़ रहे हैं. हमारे साझा प्रयासों में द्विपक्षीय व्यापार 20 बिलियन यूरो के लक्ष्य की ओर तेजी से बढ़ रहा है.
0: राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत क्षयरोगाचे निर्मूलन करपाक भारतान जगातल्या सगळ्यात व्हड तपासणी आणि बेगीन निदान मोहिमापैकी एक हातात घेतल्या असे जिनिव्हात जागतिक भलायकी सभेच्या 19व्या 17 वेळार फुफ्फुसाच्या भलायकी तपासणीवेल्या मंत्रीपदाचे दृष्टीकोन या विषयाचेर एका कार्यक्रमात उलयताना केंद्रीय भलायकी मंत्री जेपी नड्डा हांणी म्हळें एआयवरवी भलायकी मळार भारतान केल्ल्या सुरवातीविशी तांणी सांगले.
2: Has recently launched the strategy for artificial intelligence in healthcare for India. The future of AI depends on our collective ability to build ethical and human-centric approach. India is known for pharmacy of the world for its leadership in generic medicines. India's commitment to global health partnership and cooperation was demonstrated during the COVID-19 pandemic through vaccine Maitri initiatives under the India supplied 300 million vaccine doses to around 100 countries.
0: भारतीय वाहन उद्देगाक जगात पहिल्या क्रमांकार हाडपाचे सरकाराचे उद्दिष्ट आसा असे नवी दिल्लीत आयोजित एएमसीएचएएम वर्सुकी नेतृत्व शिखर परिषदेत उलयताना केंद्रीय रस्ते आणि येरादारी आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी सांगले. मंत्र्यांनी अधोरेखित केले की देशाचो वाहन उद्योग जपानाक फाटी घालून जगात 3रा क्रमांकार आसा. 79 लाख कोटींच्या उलाढालीसयत अमेरिका पहिल्या क्रमांकार, 49 लाख कोटीसयत चीन दुसऱ्या क्रमांकार आणि आता 22 लाख कोटीसयत भारतान 3रे स्थान पटकायला असे सांगून गडकरी यांनी म्हणे की भारताच्या वाहन उद्योगाची वर्सुकी वाढ 30-40% असा.
3: Ministry total size of the automobile industry was at time was 14 lakh crore. Now the size of the automobile industry is 22 lakh crore and now we have just surpassed Japan and our number is third. The first is USA having the size of 79 lakh crore, second is China 49 lakh crore and India is now 22 lakh crore. Our every year growth is 30-40%. Now our aim is to make Indian automobile industry number one in the world.
0: केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात उम्मीद नेटवर्क राष्ट्राक समर्पित केले. उम्मीद म्हणजे युनिक मेथड्स ऑफ मॅनेजमेंट ऑफ इनहेरिटेड डिसऑर्डर्स हे असून अनुवंशिक जनुकीय विकारांचेर मात करपाक जैवतंत्रज्ञान विभागाच्या नेतृत्वाखाला हो एक राष्ट्रीय उपक्रम. निदान समुपदेशन प्रतिबंध प्रशिक्षण आणि भौशिक भलायकी जागृता आस्पावित आशिल्ल्या एकात्मिक दृष्टिकोनातल्यान अनुवंशिक जनुकीय विकारांचेर उपाययोजना करप व भारताचं पहिलं व्यापक राष्ट्रीय प्रयत्न असा. यावर उलयताना डॉक्टर सिंह हांनी सांगले की देशातल्या लोकांक भलायकी सेवा परवडपी आणि सहज उपलब्ध करून दिवप हे नरेंद्र मोदी सरकाराचे प्राधान्य असा. आकाशवाणी पणजी कॅज्युअल असायनीस न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर या पदा खातीर तात्पुरत्या कराराचेर अर्ज मागयता. उमेदवार पदवीधर पिराय 21-50 वर्ष मजगती कोंकणी भाषेचे बरे गिन्यान अणकार करपाचे कसब आणि प्रसारणा खातीर योग्य आवाज असपाक जाय. उमेदवारांनी थारायली फी भरून त्याची पावती जोडून हेड ऑफ आरएनयू खबरा विभाग आल्तिनो पणजी हांगा धाडची. निमणी तारीख 1 जून. शिक्षण मंत्रालयान स्पष्ट केला की शाळा व्यवस्थापन समिती मार्गदर्शक तत्वां 2026 ही खासगी विना अनुदानित शाळांक लागू ना, कारण अशा संस्थांक तांचो खर्च भागोवपाक सरकार व थळाव्या प्राधिकरणाकडच्यान कसलेच अनुदान मेळना. आयपीएल क्रिकेटात आयच्या मॅचीत गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हांच्या मदीं अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमाचेर सांजवेळ 7:30 वरांचेर खेळ जातलो. भारतीय हवामान खात्यान आज दिल्ली हरियाणा आणि चंदीगडात कांय सुवातींनी उष्णतायेच्या ल्हारांचो अदमास उक्तायला आणि ऑरेंज अलर्ट जारी केला. 20 मे ते 21 मे मेरेन गोंया खातीर हळडुवो इशारो जारी आसा आणि हवामान खात्यान दिल्ल्या म्हायती प्रमाण फुडले 2-3 दीस राज्यात हलको ते मध्यम प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकात फाल्यां सकाळच्या 8:40 वरांचेर. नमस्कार.

या सिस्टनो तुम्ही ऐकल्यो कोकणीतल्या राष्ट्रीय खबरो ज्यो आम्ही आमच्या म्हादई चॅनलावेल्यान सहक्षेपीत करून तुमकां आयकूंक दिल्यो आणि आता रेनबो सांज ही कार्यावळ फुडें वरया.

आमच्या देशातल्या सायंटिस्टांनी एक असे नवे तंत्रज्ञान विकसित केलं ज्याच्या खातीर भविष्यात बॅटरी शिवाय चलपी सेन्सर्स आणि आपल्या अंगाचेर आमकां हे सेन्सर आमकां दवरपाक मेळटले. वेअरबल स्मार्ट गॅजेट्स आतां तयार करपाक आमकां चड सोंपेपणान आमी स्मार्ट गॅजेट्स तयार करूं शकतात. मोहाली हांगसरल्या इन्स्टिट्यूट ऑफ नॅनो सायन्स आणि टॅक्नॉलॉजीच्या सायंटिस्टांनी एक सामके महत्वपूर्ण असे पातळ आणि लवचीक फिल्म अल्ट्रा थीन फिल्म तयार केल्या जी तापमानातल्या सामक्यात कमीत कमी किरकोळ बदलान सुद्धा इलेक्ट्रिसिटी निर्माण करू शकता. हे तंत्रगिन्यान हेल्थ मॉनिटरिंग, पर्यावरण मॉनिटरिंग आणि ऊर्जा बचत करपी इलेक्ट्रॉनिक उपकरणां खूप ही उपकरणां तयार करपा खातीर मोठी भूमिका अदा करू शकतात. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रगिन्यान विभागांतर्गत काम करपी या संस्थेन हे संशोधन केला आणि या संशोधन दलाचे नेतृत्व प्राध्यापक दीपांकर मंडल हांणी केला. त्यांच्या सांगाताक वैज्ञानिक सुदीप नस्कर आणि बाकीचे जे सायंटिस्ट असा त्यांच्यानी हे तंत्रज्ञान विकसित केला. प्राध्यापक दीपांकर हांणी सांगला की आमच्या टिमीन EPVDF नावाच्या एका विशेष लवचीक असे नॅनो गोल्ड म्हळ्यारूच सोन्याचे म्हणजे भांगराचे सूक्ष्म कण तातून आम्ही ॲड केल्या आणि अल्ट्रा थीन फिल्म तयार

केल्या. तर हे नवीन तंत्रगिन्यान आतां आमकां बॅटरी शिवाय स्मार्ट गॅजेट्स आमकां वापरपाक सोंपेपणान आमकां वापरपाक दितले.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागाकडल्यान आयिल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरां विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामाखातीर अर्ज मागयता.
1: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
2: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सा.
0: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणीन अणकार करपाक येवपाक जाय.
1: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
2: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरां विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
0: अधिक माहिती खातीर
1: संपर्क क्रमांक 7020672710.
0: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
1: RNUAIRPANAJI@gmail.com
0: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
1: 1 जून 2024.
0: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे.
1: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
3: आकाशवाणी
4: येस इस 105.4 मेगाहर्ट्झांचेर आमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफ एम रेनबो सेवेंतल्या दिलेता. 5:58 जाल्ली आसा. आतां ऐकुया मुखेल खबरो कांकणा भितर.
5: नमस्कार, हांव देवश्री कामत. ह्यो आसात काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या 5 देशांच्या अधिकृत दौऱ्याचो निमाणो पावणो इटलीचो दौरा यशस्वीपणान करून नवी दिल्ली परतले. भारतीय वाहन उद्योगाक जगात पहिल्या क्रमांकार हाडपाचे सरकाराचे उद्दिष्ट आसा असे नवी दिल्लीत आयोजित AMCHEMच्या वर्सुकी नेतृत्व शिखर परिषदेत उलयताना केंद्रीय रस्तो येरादारी आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी सांगले. रेव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे अध्यक्ष आणि संस्थापक वांगडी मनोज परब हांणी सक्रिय राजकारण सोडपाचो निर्णय जाहीर केला आणि पक्षाचे अध्यक्ष आणि संस्थापक वांगडी म्हणूनही पद सोडपाची इच्छा आसा असे सांगला. गोवा प्रदेश काँग्रेस समितीन आदले प्रधानमंत्री सर्गेस राजीव गांधी हांची पुण्यतिथी आयज पणजेच्या काँग्रेस हाऊसात पाळी. गोवा राज्य दर्या संवर्धन धोरण 2020 खाला राज्याच्या प्रादेशिक उदकांत उक्त्या दर्यांत पांद्र्यातले नुस्तें संवर्धन म्हळ्यार केज फार्मींग खातीर अर्ज मागयल्यात. सम्राट क्लब माशेल आणि गोवा राज्य ग्रामीण उपजीविका अभियान हांच्या फुडाकारान माशेल हांगा आयोजित केल्ल्या पुरुमेताचे फेस्त या 2 दिसांच्या खाद्य संस्कृताय महोत्सवाक आयज सावन सुरवात जाता. आकाशवाणी पणजी कॅज्युअल असायनीज न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर या पदा खातीर तात्पुरत्या कराराचेर अर्ज मागयता.

0: अनमोल घडी फिल्मातले हे गीत 1946 सालान प्रदर्शित झाले हे फिल्म असले अनमोल घडी. अल्लरीसी हमारे साथ कौन बात करना चाहता है? हेलो.
1: हेलो,
0: नमस्कार. फोन इन संगीत सरगम कोण लिदा?
1: नमस्कार. सुबोध बाब.
0: यस,
1: कसा आहात? बरो मरे?
0: फिट अँड फाईन अँड एव्हरग्रीन सदा भाषण.
1: वाव, ब्युटिफुल.
0: सांग.
1: आणि मग आता हे पिक्चर आहे जादू तेरा नजर,
0: डर पिक्चर होते. ओके, आणि कोणाक डेडिकेट करता?
1: एमी, जोशुआ, ब्लांच, कॅनडी, अमित, रवी, दत्ता आणि तू काय?
0: येस लुईस, ऐक तुझ्या आवडीचे कातार डर फिल्म. थँक्यू फॉर कॉलिंग.

0: इष्टांना आताबरोबर 7:20 ऐकून राहत प्रादेशिक खबरो जे आम्ही आमच्या महाजित चॅनल सहक्षेपित करत आहोत.
1: नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी कळंगूट बागा हांगा 2 दिसांचे शेकथॉन ह्या उपक्रमाचे उक्तावण केले. रेव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे अध्यक्ष आनी संस्थापक वांगडी मनोज परब हांणी सक्रीय राजकारण सोडपाचो निर्णय जाहीर केला. गोवा राज्य दर्या संवर्धन धोरण 2020 खाला राज्याच्या प्रादेशिक उदकांत उक्त्या दर्यांतल्या पांदऱ्यांतले नुस्तें संवर्धन म्हळ्यार केज फार्मींग खातीर अर्ज मागयल्यात. खेळा मंत्री रमेश तवळकार हांणी फुटबॉल ह्या खेळाच्या उदरगती खातीर हॉकीच्या क्षेत्रांतल्या ओडिशा राज्याच्या मॉडेलाचे अनुकरण करचे अशें म्हणले. आता पुराय खबरो. वर्क फ्रॉम होम संकल्पनेक उर्बा दिवपी तशेंच काम करतना आता कामा वांगडाच लवचिकता सृजनशीलताय आनी उद्देश सोदपी तरणाट्या पिळगेच्या बदलत्या आकांक्षांक लागून गोंय भारताचे दर्यादेग वयल्यान काम करपाचे एक आवडीचे थळ जावपाक लागला.

0: च्या व्हडल्या पांदऱ्यांक परवानगी आसा. इत्सूक अर्जदारांक नुस्तेमारी खात्याच्या संकेतथळार उपलब्ध आशिल्ल्या थारायिल्ल्या अर्ज फॉर्मा वांगडा सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करपाक सांगला. गोवा प्रदेश काँग्रेस समितीन आदले प्रधानमंत्री सर्गेस राजीव गांधी हांची पुण्यतिथी आयज पणजेच्या काँग्रेस हाऊसात पाळी. जाल्यार बामोळे गोंय वैजकीय महाविद्यालय वाठारांत आशिल्ल्या राजीव गांधी हांच्या पुतळ्याक फुलां घालून विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव तशेंच काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अमित पाटकार तशेंच काँग्रेसीच्या हेर फुडाऱ्यांनी आर्गां ओपली. अंदू तांच्या पुण्यतिथीचे 35वें वर्स. देशाची अर्थीक सामाजीक तशेंच तंत्रगिन्यान पावण्यार उदरगत करपाची दूरदृश्टी आशिल्ले राजीव गांधी हे एक म्हान व्यक्तिमत्व आशिल्ले अशें ह्या वेळार गोंय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकार हांणी म्हळां.
1: जर तर या मिडियाच्या माध्यमातल्यान प्रत्येक मनशाच्या कान्या कोपऱ्यात जर आम्ही पावतात जाल्यार हाजी बुनियाद घातली राजीव गांधी. 21st सेंचुरीक जेन्ना भारत वतालो तेन्ना इट वॉज अ चॅलेंज की टॅक्नॉलॉजी तेन्ना ह्या देशांत तितली नाशिल्ली, पूण आयटी रेव्होल्युशन हाडले तेन्नाचे प्रधानमंत्री राजीव गांधीजी.
0: गोंय राज्य जैवविविधताय मंडळान फाल्यां आंतरराष्ट्रीय जैवविविधताय दिसा निमतान वेगवेगळ्यो कार्यावळी आखल्या. फाल्यां सकाळी 9 वरांचेर दोना पावलच्या लोकभवनांतल्या जुवारी सभाघरांत 2025 वर्सा खातीरच्या राज्य जैवविविधताय संवर्धन पुरस्कारांचें वितरण जातलें. ह्या सुवाळ्याक मुखेल सोयरे म्हूण मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हाजीर रावतले. हिंदू राष्ट्राचो आवाज वाडोवपा खातीर हिंदू जनजागृती समितीन 24 मे 2026 दिसा सांजवेळा 6 वरांचेर फोंडेच्या पोरण्या बस स्टँडाचेर भव्य हिंदू राष्ट्र जागृती सभा घडोवन हाडल्या. हे बसकेचे मुखेल खाशेलपण म्हळ्यार भाग्यनगर हैदराबादचे आमदार आनी श्रीराम युवा सेनाचे संस्थापक अध्यक्ष टी राजसिंग हे बसकेक संबोधित करतले. तशेंच हे बसकेचे मार्गदर्शन हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे ह्या बसकेंत हाजीर आसतले. आकाशवाणी पणजी कॅज्युअल असायनीज न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर ह्या पदा खातीर तात्पुरत्या कराराचेर अर्ज मागयता. पदवीधर पिराय 21 ते 50 वर्सां मजगती, कोंकणी भाशेचें बरें गिन्यान, अणकार करपाचें कसब आनी प्रसारणा खातीर योग्य आवाज आसपाक जाय. उमेदवारांनी थारायिल्ली फी भरून ताची पावती काडून ती जोडून हेड ऑफ RNU खबरां विभाग आल्तीन पणजी हांगा धाडची. अर्ज करपाची निमाणी तारीख 1 जून 2026 आसा. खेळां मंत्री रमेश तवडकार हांणी फुटबॉल ह्या खेळाच्या उदरगती खातीर हॉकीच्या क्षेत्रातल्या ओडिशा राज्याच्या मॉडेलाचे अनुकरण करचे, जाका लागून गोंय ह्या खेळांतले एक उत्कृश्ट कामगिरी करपी राज्य जावंक शकता अशें म्हणले. आयज सांताक्रुजांतल्या कुजिरा हांगाच्या अटल स्टेडियमांत जाल्ल्या सेसा GFDC चलयांच्या 13 वर्सां सकयल्या लीग सर्तीच्या फायनलींत मुखेल सोयरे म्हणटे उलयताले. निमण्या सामन्यांत GFDC आंबोलीम केंद्राचो 3-1 अशा गोल फरकान पॅनल्टी शूटआवटा वरवीं पराभव करून GFDC केपें केंद्रान ह्या लीगचें विजेतेपद पटकायलें. पणजी वेधशाळेन नोंद केल्ले प्रमाण गोंयांत कमाल तापमान 34 डिग्री सेल्सियस नोंद जालां जाल्यार किमान तापमान 26 डिग्री सेल्सियस नोंद जालां. आतां खबरो सोंपोवचे पयलीं परत एक फावट कांय मुखेल खबरो. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी कळंगूट बांगा हांगा 2 दिसांचे शेखाथॉन ह्या उपक्रमाचें उक्तावण केलें. रेव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे अध्यक्ष आनी संस्थापक वांगडी मनोज परब हांणी सक्रीय राजकारण सोडपाचो निर्णय जाहीर केला. गोवा राज्य दर्या संवर्धन धोरण 2020 खाला राज्याच्या प्रादेशीक उदकांत उक्त्या दर्यांतल्या पांदऱ्यांतलें नुस्तें संवर्धन म्हळ्यार केज फार्मींग खातीर अर्ज मागयल्यात. खेळां मंत्री रमेश तवडकार हांणी फुटबॉल ह्या खेळाच्या उदरगती खातीर हॉकीच्या क्षेत्रांतल्या ओडिशा राज्याच्या मॉडेलाचें अनुकरण करचें अशें म्हणलां. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचें मुखावेलें प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 7:25 नमस्कार.

105.4 मेगाहर्ट्झ जंचर आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफ एम रेनबो सेवेतल्यान उलयता. येस इश्टानो, तुम्ही निकत्योच आयकल्यो प्रादेशीक खबरो ज्यो आम्ही आमच्या म्हादय चॅनला वेल्यान तुमच्या खातीर सहक्षेपीत केल्ल्यो. आनी आतां फोन इन संगीत सरगम ही कार्यावळ फुडें व्हरुया आनी लेट अस सी हमारे साथ कौन बात करना चाहता है.

0: हेलो,
1: हेलो,
0: नमस्कार. फोन इन संगीत सरगम कोण लेतात?
1: नमस्कार।
0: सांतांडायस सांग, आज खंयचे कांतार तुवें सिलेक्ट केला? सांतान सांग, आज खंयचे कांतार तुका आयकपाक जाय?
1: यादों की बारात सुनते
0: यादों की बारात फिल्मातले खंयचे कांतार?
1: अच्छा भोसले आणि किशोर कुमार म्हणते
0: ओके, आणि तू कोणाक भेटयताय?
1: कोण ऐकता FM अराउंड द ग्लोब।
0: ओके, येस. काय खिणा भितर तुझ्या आवडीचे कांतार आयक सांतान, आणि कॉल केल्या बद्दल थँक्यू वेरी मच. येस, हो आशिल्लो सांतान डायन्स. येस, आणि ताणें म्हजे कडेन मागला यादों की बारात फिल्मांतलें गीत. दिवया ताका कांय खिणा भितर.

0: संतन डायस ने फरमाइश कर ले कांतर यादों की बारात फिल्म आत ले लड़सी हमारे साथ अब कौन बात करना चाहता है। हेलो हेलो
1: हेलो गुड इवनिंग सर।
0: गुड इवनिंग कौन लेता
1: नच्चा रॉड्रिगेज सर पुचेरी बक्सा
0: कसा सिल्वेस्टर तू ओके ओके हाँ भरोसा आणि आज खयचे कातार तुम्ही सिलेक्ट केला
1: सर चारस पिक्चर आहे सर
0: चारस
1: गोय शूटिंग नाही घेते सर
0: ओके आणि कोणाक भेटयता
1: तो मारने सोचते
0: येस कोणाक भेटयता
1: त्या भेटते टीचिंग नॉन टीचिंग आणि स्टुडंट ऑफ सेंट जेवियर्स कॉलेज
0: येस
1: तुझ्या फॅमिली सर
0: थँक्यू सिल्वेस्टर येस थँक्यू यू टू गुड नाईट येस चरस फिल्मात लगीत सिल्वेस्टर रॉड्रिक्स आणि मागल्यांचं येस किशोर कुमार आणि लता मंगेशकर आणि गायले हे गीत

येस अष्टांनो, तुम्ही ऐकतात कार्यबळ फोन इन संगीत सरगम. तुमच्या संगतात तुमचाच इष्ट आरजे सुबोध. येस, अजूनही जर तुमची फरमाइश तुमकां आयकपाची आसा आनी तुमी समजा लेट ट्यून केला जाल्यार तुमी ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राची FM रेनबो सेवा आनी तुमी आयकतात कार्यावळ फोन इन संगीत सरगम. फोन करपा खातीर फोन नंबर नोट करून तुमी घेयात आनी फोन करात, तुमची फरमाइश आयकात. 222-4457 222-4457 किंवा 2421-2852 2421-2852. तो देर किस बात की, उठाई अपना मोबाइल और करो डायल.

0: इष्टांनो, तुम्ही ऐकतले कार्यक्रम फोन इन संगीत सरगम. 7:58 जातात. काय खेळा भीतर ऐकूया मुखेल खबरो.
1: नमस्कार, हांव देवश्री कामत. ह्यो आसात काम खेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या 5 देशांच्या अधिकृत दौऱ्याचो निमणो पावडो इटलीचो दौरा यशस्वीपणान करून नवी दिल्लीत परतले. रेव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे अध्यक्ष आणि संस्थापक वांगडी मनोज परब हांणी सक्रीय राजकारण सोडपाचो निर्णय जाहीर केला आणि पक्षाचे अध्यक्ष आणि संस्थापक वांगडी म्हणूनही पद सोडपाची इच्छा आसा असे सांगला. गोवा प्रदेश काँग्रेस समितीन आदले प्रधानमंत्री सर्गेस राजीव गांधी हांची पुण्यतिथी आयज पणजेच्या काँग्रेस हाऊसांत पाळली. गोवा राज्य दर्या संवर्धन धोरण 2020 खाला राज्याच्या प्रादेशिक उदकांत उक्त्या दर्यांत पांद्र्यातले नुस्तें संवर्धन म्हळ्यार केज फार्मींग खातीर अर्ज मागयल्यात. सम्राट क्लब माशेल आणि गोवा राज्य ग्रामीण उपजीविका अभियान हांच्या फुडाकारान माशेल हांगा आयोजित केल्ल्या पुरुमेताचे फेस्त या 2 दिसांच्या खाद्य संस्कृताय महोत्सवाक आयज सावन सुरवात झाली. भारतीय वाहन उद्योगाक जगांत पहिल्या क्रमांकार हाडपाचे सरकाराचे उद्दिष्ट आसा असे नवी दिल्लीत आयोजित AMCHEMच्या वर्सुकी नेतृत्व शिखर परिषदेत उलयताना केंद्रीय रस्ते येरादारी आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी सांगले. आकाशवाणी पणजी कॅज्युअल असायनीज न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर ह्या पदा खातीर तात्पुरत्या कराराचेर अर्ज मागयता. अर्ज करपाची निमाणी तारीख 1 जून 2026 आसा. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

105.4 मेगाहर्ट्झांचेर आमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफ एम रेनबो सेवेंतल्यान उलयता. बरोबर 8:07 जातात. येस, तुम्ही ट्यून केला 105.4 मेगाहर्ट्झ आकाशवाणी पणजी केंद्राची ही एफ एम रेनबो सेवा आणि तुम्ही आमच्यो तरेकवार कार्यावळी आयकतात. आता वेळ झाला कातराची कार्यावळ आयकपाचो कांय खिणा भितर.

माडळ मांगेशी माडळ मांगेशी हापशा बोडकी ज्वाराचे जाते रे जेरुल

105.4 मेगाहर्ट्झ आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफ एम रेनबो सेवेतल्यान उलयता. 8:30 आणि 30 सेकंद जातात. इष्टांनो, वेळ असा पोरण्या हिंदी फिल्म गीतांची कार्यावळ ऐकपाचो. सदा बहार. जिगरी दोस्त फिल्मातलं हे गीत असा. लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी हाणी गायले, आनंद बक्षी यांचे.

सावंतको आदितो फिल्मांतलं गीत निकतेच आम्ही ऐकलं, येसुदास हाणी गायलं. एक से भले दो फिल्मांतलं गीत ऐकूया, किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलं. गीतकार असात अंजान.

0: किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत निघतेच तुम्ही ऐकलं इथल्यान पोन्या हिंदी फिल्म गीतांची कार्यावळ सदाबहार आज सप्ताह.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरा विभागाकडल्यान आयल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरा विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आणि अणकारपी ह्या कामाखातीर अर्ज मागयता.
2: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
3: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सा.
1: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणीन अणकार करपाक येवपाक जाय.
2: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आणि आवाजाची चाचणी जातली.
3: उमेदवारांनी ठरायली फी भरून आपलो अर्ज खबरा विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
1: अधिक माहिती खातीर
2: संपर्क क्रमांक 7020672710.
1: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
2: RNUAIRPANAJI@gmail.com.
1: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
2: 1 जून 2024.
1: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे.
2: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
4: आकाशवाणी.
0: एकशे 105.4 मेगाहर्ट्झांचेर आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो सेवेतल्यान उलयता. आता बरोबर 9 वरांचेर आयकूंक रावात प्रायोजित कार्यावळ आर्गा तुका सोमया.